जादुनि रचाब मु दिब दामचे नै तामै सति जीव खनार जागन हाचकनि खरंग पांदा दिब दामचे नै तामै सति ब्रु जीव खनार जागनाय सुमुनि खरंग तामै खनार नाय सुधन देव बर्मा सानजा दामसिनि खनार जागनाय डाक्टरनि पांदा आबनि यागल खनार जागनाय उर्धमति देव बर्मानि खरंग जादुनि रचाब मु आशोक जरा खनानि पांदानि आवै बतां लक साखला जाखा तब खनार जागै दङ जयंती कलोनी खरंग जादुनि रचाब मु